आपका बीजा गोता गाते ना ये गला ताने का मारू बाहर इन तिपटा बारती ना ना ना मारू ना गोत ना मारू अधिकारी सरकार मना कलाते ना ना मारू गोत सुना कायो ना ना ना मारू गोत सुना ना मारू गोत